0: We said we're talking. If we're not talking, when you ask me, no, we're not talking. I'm saying we are talking right now. We're talking, and we're talking at the request of Iran, backed by Saudi Arabia, backed by UAE, and backed by Qatar in particular, but others also. Many, many countries called. Many, the leaders of many are friendly with a lot of them. And they all wanted to give this a last chance. This is a last chance. This is not something that, if it doesn't happen, this is a last chance for them to sign a good document. Yeah, please.
1: Mr. President, New York City Mayor Zohran Mamdani is required.
2: अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर ईरान खां सरेंडर करण जो मुतालबो करे छॾियो. अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सऊदी अरब, यूएई ऐं कतर समेत ॿियनि मुल्कनि जे दरमियान ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि. सुठो मुआदो करण लाइ ईरान वटि आख़िरी मौको आहे. ईरान मुआदो न कयो त खेसि तबाहीअ खे मुंहुं ॾियणो पवंदो. अमेरिकी सेनेट काम चयो आहे त ईरान जे बहरी नाकाबंदी जारी आहे. 44 बहरी जहाज़नि खे वापसि मोटायो वियो आहे, कुझु खे नाकारा बणायो आहे. ईरान जंग वधाइण जो ख़्वाहिशमंद नाहे, सरहदनि जो दिफ़ा जारी रखंदो. तेहरान खे अहिड़ो मुआशिरो क़ाइम करण ते कम करणु घुर्जे जेको दुश्मन खे मुदाख़लत ऐं विरहाङो पैदा करण जो मौको न ॾे. ईरानी सदर मसूद पज़ेशकियान चयो आहे त इख़्तिलाफ़नि जो ख़ात्मो परॾेही मुदाख़लत वारनि इम्काननि खे घटि कंदो. अहिड़ो मुआशिरो ठाहिणो आहे जेको दुश्मन खे ईरानी समाज खे विरहाइण या तबाह करण जो मौको न ॾे. इस्तीफ़ा न ॾींदसि, मुल्क लाइ कम कंदो रहंदसि.